मुझे म्यूजिक बनाया हूँ भाषा मतरा बने हूँ भाषा नचा नचा दिलदार काते दिसा मैं पंच मजार ऐसी वैसी न तू बात कर मुझे सेना को ही मुलाकात कर तू अठगा तू अठगा तू अठ डर डर